0: ചിത്രം ദിൽ ജലെ, കുമാർ സാനു, അൽക്ക യാഗ്നിക് എന്നിവർ പാടിയ ഗാനം, ജാവേദ് അക്തറിന്റെ വരികൾ, അനു മാലിക്കിന്റെ ഈണം.
1: एक बात मैं अपने दिल में लिए न जाने कब से फिरता हूँ.
2: क्या?
1: कि वो सारे प्रेम पत्र उस मोटी की बजाय अगर तुम मुझे लिखती तो कैसा होता.
2: मैं क्यों लिखूंगी?
1: तो ये सारे कार्ड्स
2: वो तो
1: किसी को प्रेम पत्र लिखना चाहती थी.
2: नहीं नहीं, छोड़ो मेरा हाथ.
1: आज चोर पकड़ा गया और मैं हाथ छोड़ दूं?